ऋषिक श्रोत्यांना माझ्या सप्रेम नमस्कार. आज रविवार असून जून महिन्याची 7 तारीख रेडिओ मॉरिशस या प्रसारण केंद्राद्वारे प्रसारित करण्यात येत आहे आपला दैनिक स्वरतरंग कार्यक्रम. तेव्हा अगदी मनापासून या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. तर प्रस्तावने विलंब न लावता या संगीतमय कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही या पुढील गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. बहरला हा मधुमास नवा. महाराष्ट्र शाहीर चित्रपटातून घेतलेले हे गाणं आहे अजय गोगावळे, श्रेया घोषाल यांच्या सुमधुर आवाजात.

महाराष्ट्र शाहिर या चित्रपट गाण्यानंतर रसिकोह सादर करीता होत श्रेया घोषाल यांच्या आवाजातलं हे पुढील गीत, आणि तिला साथ देत आहे कृतिका दिवस।

सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांच्या सुरेल आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर रसिक हो सादर करीत आहोत. या क्षणी अभय जोधपूरकर व आनंदी जोशी यांनी आपल्या मधुर आवाजात व्यक्त केलेले हे पुढील गीत जरा जरा मन खुलावते.

बली तुम्ही सपरिवार आनंद क्षण घालवीत असाल अशी आशा आहे. तेव्हा रसिक हो, तुम्ही जिथेही असाल आपल्या दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात आनंदी मनाने परत एकदा मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. तर चला पुन्हा बेला शिंदे यांच्या आवाजात ऐकूया हे पुढील गीत, ही जवानी.

चनाद खुला हिगीत अपने कथोतर सिक्रुत्यानो सैली कामले हर्षवर्धन वावरे यादो घांजा सुमधुर आवाजात चला यक्षणी ऐकू या फितूर मन मूवी मधून घेतलेले हे सुंदर रोमॅन्टिक गीत आनंदी जोशी व हर्षवर्धन वावरे यांच्या सुमधुर आवाजात.

मै कार्यक्रम चालू आहे. रेडिओ मॉरिशस या प्रसारण केंद्राद्वारे रसिको हो. तेव्हा या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे जावेद अली आणि सोनाली सोनावणे यांनी आपल्या मधुर आवाजात व्यक्त केलेले फीलवाला इश्क. तर चला या सुंदर रोमॅन्टिक गीताच्या

रंगपीरती चाबावरा संगीत प्रेमी श्रोत्यांनो जसराज जोशी आकांक्षा भोईर या दोघांच्या मधुर आवाजातला या मधुर गाण्यानंतर पाहता पाहता सरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही यापुढील कोळी गाण्याने करीत आहोत. याच्या आस्वाद घ्या. आम्ही कोळी दर्याचे राजे हाव. श्रीकांत नारायण व सहगायकांच्या आवाजातल्या ह्याच कोळी गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा सत्रंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे.

ऐकूशा काल चायनीज कार्यक्रम तेव्हा इतर कार्यक्रमाचा लाभ तुम्ही अवश्य घ्या. याच कार्यक्रमात आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा, प्रसन्न रहा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: This is Radio Marches.
1: Assalamu alaikum. Kim to Mauritius.
2: Namaskar.
3: Shudrandariki Hrudaya Purvaka Namaskaram.
4: Ungal anaivarukkum vanakkam.
5: Radio Mauritius par dil se swagat hai aap sabhi ka.
6: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनी गंधा.
7: नमस्कार श्रोतनु शिडी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशस वर रजनी गंधा कार्यक्रमात. मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनु आज रविवार आहे, सर्वांचा आवडता वार, तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात.

तुझं पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराच्या दोनोळ्या फक्त तुमच्यासाठी. आनंद म्हणजे स्वतःमध्ये आणि आपल्या माणसांमध्ये हरवून जाणं. आनंद म्हणजे स्वतःमध्ये आणि आपल्या माणसांमध्ये हरवून जाणं. जीवन सुंदर आहे फक्त आनंदाने जगायला शिका. तेव्हा श्रोतृ नेहमी आनंदात राहा व या क्षणी पुढच्या गाण्याचा आनंद घ्या.

जनुपुरच्या गायने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.